जिन मानस ते देवते किए, जिन मानस ते देवते किए, करत ना लागी बार, धर्मा दे ठाडे दरबार, तुझ बिन सुरत करे को मेरी, दर्शन दीजे।